0: مہران کی ثقافت سے گندا ہوا. آواز کی ڈور سے بندھا ہوا.
1: جی ایف ایم 88 نیٹورک, سندھ کی آواز.
2: ہم سندھ میں رہنے والے سندھی مہمان نواز ہیں سارے.
3: जेकॾहिं तव्हां बवासीर जी तकलीफ़, रतु अचणु, सख़्त सूर, वेहण या हलण में तकलीफ़ जहिड़नि मसइलनि में मुबतला आहियो ऐं ऑपरेशन खां डिॼो था, त हाणे परेशान थियण जी ज़रूरत न आहे. इस्तेमाल करियो निजात बवासीर कोरस. बवासीर खूनी हुजे या बादी, आराम लाइ आज़मूदो कोरस. निजात बवासीर कोरस मिलण जो हंधु हर आचर ते सुबुह जो 9 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं. हमज़ा दवाखाना, सोनहरी मस्जिद, रेलवे फाटक, मातली. رابطے کے لیے فون کریو 0302-36-36-879-0312-01-287. سکون, اعتماد, صحت مند زندگی دہاں قدم.
4: خوبصورتی کا اصل راز صرف دی سکن بیوٹی کریم. اس میں موجود وائٹمن ای بیڈز اور جدید مائکرو بیڈز فارمولا آپ کی جلد کو بنائے نکھری اور چمکدار. صرف 2 دن میں ڈارک اسپاٹس کو کریں فیڈ اور دے قدرتی اصلی گلو. ڈی اسکن بیوٹی کریم, اصلی گلو, ہر دن کا شو.
5: खुशखबरी खुशखबरी अवां जे पंहिंजे शहर मातली में अलरासी हेल्थ केयर क्लिनिक डंदो रोड मातली ते खुली चुकी आहे, जिते ॿारनि, औरतनि ऐं मर्दनि जे हर बीमारी जो इलाज क्वालिफाइड ऐं MBBS सीनियर डॉक्टर मोहम्मद अशरफ लगारी कंदो आहे. डॉक्टर मोहम्मद अशरफ लगारी साहब रोज़ानो शाम 4 वॻे खां राति 10 वॻे ऐं हर आचर ते सुबुह 10 वॻे खां राति 10 वॻे ताईं मरीज़नि जो इलाज कंदो आहे. यादि रखंदा, दायमी बुखार, नज़लो ज़ुकाम, बदन में सूर, बेचैन, कमजोरी, मलेरिया, मुदे जो बुखार, टीबी, बदहज़मी, मल्लो ऐं बीमारियुनि जो इलाज कंदो आहे.
6: एड्रेस दंदो रोड अल मदीना होटल जे पोयां डॉक्टर मोहम्मद अशरफ अल राज़ी हेल्थ केयर क्लिनिक मातली. वधीक राब्ते लाइ सजाद अली लिगारी, मोबाइल नंबर 0370-3495-244.
7: अमर सिंध जे सींध में हिक चमकंदड़ सितारो,
8: डुखोयल इंसामत जो बेहतरीन मिसाल.
7: अम्मा आयशा अस्पताल लोतकाणी चौक मातली ते औरतुनि जे बीमारियुनि जी माहिर डॉक्टरियाणी डॉक्टर अतीका सईद.
8: रोज़ानो सुबुह जो 10 खां राति जो 10 बजे ताईं मरीज़नि जो इलाज कंदी.
7: औलाद जो न थियण, औरतुनि जे मखसूस बीमारियुनि, हई में सूर, चेल में सूर, रत जो घटि थियण, कमज़ोरी ऐं औरतुनि ऐं ॿारनि जो इलाज ऐं अल्ट्रासाउंड कंदी आहे ऐं

वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे। वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे यो कहजो फडो आहे घुरी कहें ही खुदाई आ।

इहा सूरत डिठी आहे अगे वांगुर मिठी आहे। इहा सूरत डिठी आहे अगे वांगुर मिठी आहे किथे आखिर इहा गोला अजाई आहे।

जी दोस्तों, प्रोग्राम दिल जी गाल आहे दिलवारन लाए पिरी प्यारन लाए अवां सा गाल बोल करे मुखे बेहद खुशी थींदी आहे। न फकत अवां मज़ो ईंदो आहे ऐं अवां खे ईंदो आहे न ईंदो आहे उन ॻाल्हि जो अवां ई जेको आहे त ज़िक्र करे सघो था ऐं मूं जेसी ताईं पंहिंजे नाक़िस अकल सोच मुताबिक़ मूं सोचियो आहे त मूंखे लॻी रहियो आहे त दोस्तनि खे मज़ो अची रहियो आहे। बाक़ी हाणे कुझु कुझु असां अव्हां जे बिल्कुल पूरे पैरामीटर्स ते मैट कोन बि करे सघंदासीं।